0: माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी?
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मच छलो, तू माझा